0: ولی چنگی شم لد دنم که تو وفیند من چنگی شم بند.
1: A Körmendiek kedvenc zenéi, Körment kedvenc rádiójában. 99.8. Körment.